आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी उत्साहात सुरू आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. भारतीय हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी पुष्पवृष्टी केली जाईल, तसंच राष्ट्रध्वज फडकवताना 21 तोफांची सलामी दिली जाईल. यंदा प्रथमच या सोहळ्यात वंदे मातरम गीत गायलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 5,000 विशेष अतिथींना लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मुख्य शासकीय कार्यक्रमात आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधान भवनात ध्वजारोहण होणार आहे. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे 4 मजबूत खांब आहेत, असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. कित्येक दशकांपासून देशाला नक्षलवादाचा सामना करावा लागत होता. आता देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश आता उत्साहानं भरलेला असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं राष्ट्रपती म्हणाल्या. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये काल तिरंगा रॅली आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठवाडा सुजलाम सुफलाम करून दुष्काळमुक्त करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 14 ऑगस्ट हा दिवस काल संपूर्ण देशात फाळणी वेदनास्मृती दिन म्हणून पाळला गेला. यानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनपर विविध कार्यक्रम झाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशभरातील पोलीस आणि सशस्त्र दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध शौर्य पदकं जाहीर केली. पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, आणि कारागृह सेवा विभागातल्या 1,057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. राज्यातल्या 82 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा दावा अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही समाज माध्यमावरून याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समाज माध्यमावर पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झालेल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या, त्यामुळे कंपनीची नोंदणी रद्द होणं आणि प्रत्यक्ष उद्योग बंद होणं या दोन वेगळ्या बाबी असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं. पुण्यातील चाकण MIDC मधल्या समस्यांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नुकतीच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली आहे. यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा निश्चित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागानं काल याबाबतचा अध्यादेश जारी केला. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची तर सहअध्यक्षपदी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास संस्कृती महत्वाची असते, त्याचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी केलं. पुण्यात पुढच्या वर्षी होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रासह देश परदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यातलं पहिलं नांदी संमेलन काल पुण्यात झालं, त्यावेळी अध्यक्षपदावरून पाटील बोलत होते. वयाची 100 पार केलेले हास्य चित्रकार शिदब फडणीस आणि मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक गोब देगलूरकर यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी काल अधिसूचनेद्वारे राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना जनगणनेच्या वेळी 40 प्रश्न विचारले जातील. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्येष्ठ कवी द. भा. धामणसकर यांचं काल सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेले आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहांच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड त्यांनी निर्माण केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार ऋषिको, तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन ए आर ॲपवर आणि 100.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि मनस्पर्शी या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आज आहे 15 ऑगस्ट, अर्थात आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. तर या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा.

रसिको, आज 15 ऑगस्ट तर आहेच, म्हणजे स्वातंत्र्य दिन तर आहेच, आणि आज आहे कवी गीतकार वामनदादा कर्डक यांचा जन्मदिन. माझी म्हणू का हे फियाट गाडी, माझी म्हणू का हे गाणं ना सोशल मीडियावर, इंस्टावर वगैरे ट्रेडिंगला आहे. आणि हे गाणं तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, पण हे गाणं आत्ताचं नाही आहे बरं का, हे 1960-70 दशकामधलं गाणं आहे. आणि हे गाणं कोणी लिहिलं माहिती आहे? गीतकार वामनदादा कर्डक यांनी. आणि हे फक्त धमाल मस्ती करणारं गाणं नाही आहे बरं का, गरीब आणि श्रीमंत या दोन वर्गातली दरी अधोरेखित करणार आहे. आणि गरीब वर्गाची काय इच्छा अपेक्षा ज्या काही आहेत त्या गाण्यातून व्यक्त झालेल्या आहेत, तुम्ही जर लक्ष देऊन हे गाणं ऐकलं तर. तर वामनदादा कर्डक यांचं गाणं ऐकलं नसेल अशी व्यक्ती महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. कदाचित तुम्हाला माहीतही नसेल, पण वामनदादांच्या लेखणीतून अवतरलेलं गीत कुठे ना कुठेतरी आपल्या कानांवर पडलेलं असतं. त्यांची भीमगीते राज्याच्या कानाकोपऱ्यात लोक गातात, आणि त्यातूनच आपली आणि वामनदादांची पहिली भेट घडलेली असते. उद्धारली कोटेकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे असो, की कोण राखील आता भीमाचा मळा, करपुनी चालेला हा उभा झोंदळा, ही गाणी महाराष्ट्रातील वस्त्या वस्त्यात आजही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ धगधग ठेवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशाल पेटती ठेवण्यात भीमगीतांचं मोठं योगदान आहे. आणि अत्यंत सहज सोप्या भाषेत डॉक्टर आंबेडकरांचं तत्वज्ञान या गाण्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलं. आंबेडकरी गीते गावोगाव पोहोचवणाऱ्या अनेक गीतकार गायकांमध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. आज आहे गीतकार लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्मदिन.

सर हवन यशवंत यांच्या आवाजातलं हे गीत तुम्ही ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी आणि अर्थातच लिहिलं होतं गीतकार वामनदादा कर्डक यांनी. नाशिकच्या देशवंडीमध्ये जन्मलेल्या वामनदादा कर्डकांचं अवघं महाराष्ट्र हेच घर झालं आणि वाड्या वस्त्यांवर बोलवून प्रेमानं गाणं ऐकणारे लोकच त्यांचे कुटुंब बनले. 15 ऑगस्ट 1922 रोजी जन्मलेले वामनदादा तरुणपणी आंबेडकरी चळवळीत आले आणि आंबेडकरमयच बनले आणि त्यातूनच त्यांच्या ओठातून उद्गार निघाले, भीमाची वाणी हीच माझी गाणी. वामनदादांनी तबलापेटी आणि मोजक्या साथीदारांसह पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कधी बस, कधी बैलगाडी, तर कधी पायी असे ते गावोगाव फिरले आणि आंबेडकरी विचारांच्या पिढ्या त्यांनी घडवल्या. कार्यक्रम असेल तेव्हा गाण्यांमधून आंबेडकरी विचार मांडणं आणि कार्यक्रम नसेल तेव्हा आपल्या सहज बोलण्यातून तोच विचार ते मांडायचे. त्यामुळे ते जिथे कुठे जातील तिथलेच बनून जात आणि म्हणत, ना कुटुंब ना मुलंबाळ, ज्या ज्या ज्या नव्या गावात जाऊ तिथे चळवळीत काम करणारच माझी मुलं.

0: वीज बिल शून्य कसं येईल?
1: विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
0: ओहो हो, हे भारी आहे रे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजी मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। मुंबईमध्ये दगडातून कोळसा वेगळा करणारा हा मुलगा शब्दांची माळ रचत एका क्रांतीचा गीताच्या रूपाने इतिहास मांडेल असा विचार कोणाच्या मनाला देखील शिवला नसेल। वामनदादा डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले की त्या विचारांशिवाय त्यांना काही सुचतच नसेल। तो काळच सामाजिकदृष्ट्या आंबेडकरी विचारांनी झपाटलेला होता, त्यातूनच ते चळवळीत आले। पण वामनदादा कर्डकांच्या लेखनाची सुरुवात ही थेट भीमगीतांनी झाली नाही। तुम्हाला सांगितलंय तर आश्चर्य वाटेल की वामनदादांनी चित्रपटासाठी पण गाणी लिहिली आहेत, बरं का। मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर झालेली अनेक गाणी वामनदादांच्या लेखणीतून आली आहेत। अगदी आजही नव्या पिढीच्या ओळखीचं असणारं सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासरवाडीला, हे गीतही वामनदादा कर्डकांनी लिहिलंय, बरं का। ऐकूया तेच गीत मधुबाला झवेरी यांनी आणि विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं।
2: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

आप पैसा आणि प्रसिद्धी मिळाली असती, पण आंबेडकरी विचार गावागावात आणि घराघरात पोहोचवण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला होता त्यापुढे काहीच नव्हतं। आंबेडकरी चळवळीतील मोठे नेते कर्मवीर दादासाहेब गायकवाड वामनदादांना म्हणाले, डॉक्टर आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचणं हीच आपली खरी गरज आहे आणि या कार्याला तुझ्या शब्दांची गरज आहे। त्यांचा शब्द प्रमाण मानून वामनदादांनी भीमगीतांनाच आपलं आयुष्य समर्पित केलं। मुंबईच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केलं, अगदी कोळशाच्या वखारीत कोळसाही उचलला, मुंबईच्या रस्त्यांवर चिक्की विकली असं करत सुरुवातीला मिळेल ते काम त्यांनी केलं। नंतर ते टाटा कंपनीत नोकरीला लागले, पण या सगळ्या धावपळीतही वामनदादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जात निर्मूलन चळवळीत काम करायचे आणि याच काळात शिवडीच्या बिडीडी चाळीत राहत असताना ते समता सैनिक दलात सामील झाले।

0: नमस्कार, मी अशोक पत्के, शब्द सुरांचा अवीट गोडवा अनुभवा FM गोल्ड वर।
1: रसिको हो, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। वामनदादांनी हजारो गाणी लिहिली पण अनेक गाणी सध्या उपलब्ध नाहीत, तरी देखील सध्या प्रकाशित असलेल्या गाण्यांची संख्या ही 5000 इतकी। एवढं लिखाण करणाऱ्या वामनदादांना मुंबईत येईपर्यंत अक्षरांची ओळख देखील नव्हती। शिवडीच्या बिडीडी चाळीत राहताना त्यांना एकदा चाळीतल्या माणसानं पत्र वाचायला सांगितलं, पण वामनदादांना वाचता येत नव्हतं। या घटनेचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। आपलं शिक्षण नाही, आपल्याला लिहिता वाचता येत नाही याची त्यांना खंत वाटू लागली। आपल्यालाही लिहायला वाचायला यायला हवं हा निश्चय त्यांनी केला आणि या साक्षर होण्याच्या प्रवासात त्यांनी देहलवी नावाच्या मास्तराकडून बाराखडी मुळाक्षरे शिकली। जोडाक्षरे ते दुकानाच्या पाट्या बोर्ड वाचून शिकले। हळूहळू त्यांचं लेखन वाचन वाढू लागलं।

रसिक वामन दादा कार्यक्रम करत संपूर्ण महाराष्ट्र भर फिरायचे, रोजच कार्यक्रम असतील असं नाही, त्यामुळे शेवटचा कार्यक्रम ज्या गावात व्हायचा ना तिथंच वामन दादा पुढच्या कार्यक्रमापर्यंत थांबायचे. यामुळे असं झालं की ज्या गावात आंबेडकरी विचारांचे शाहीर आणि गायन पार्ट्या सुरू व्हायला लागल्या, वामन दादा यांना फक्त बाबासाहेबांची गाणी लिहिणारा कवी म्हणूनच ओळख मिळाली आहे, पण त्यांनी अनेक विषयांवर लेखन केलं आहे. राष्ट्रविषयीच्या त्यांच्या गाण्यांचा संपूर्ण एक खंड प्रकाशित केला आहे, त्यामध्ये जवळपास 400 गाणी आहेत. चीन आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर चळवळीतल्या नेत्यांनी वामनदादांना आग्रह धरल्यानंतर त्यांनी ही गाणी लिहिली.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: हाय, नमस्कार, मी अभिज्ञा भावे. तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी.

0: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई। राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ।
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
4: नमस्कार रसिक श्रोतेओ, मी शिवाजी साटम, आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी। सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड।
5: रसिको, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजी मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। आज आहे लोककवी गीतकार वामनदादा कर्डक यांचा जन्मदिन आणि त्यानिमित्तानं आपण त्यांच्या एकूणच कारकिर्दीबद्दल, त्यांनी लिहिलेल्या गाण्याबद्दल बोलत आहोत। आणि मला संतोष शिंदे यांचाही दूरध्वनी आला, संतोष भगत यांचा दूरध्वनी आला आणि तसंच प्रमोद राऊत यांचाही दूरध्वनी आला आणि कार्यक्रम आवडत असल्याचं, गाणी आवडत असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे। आपण अजून एक गाणं ऐकणार आहोत, अर्थात वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं आणि रघुनंदन पणशीकर यांनी गायलेलं गाणं, थोडंसं मोठं आहे पण आज ऐकूया आपण ते।

0: नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक, आपण ऐकत आहात एफ एम गोल्ड।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। लेखिका इस्मत चुगताई यांचाही आज जन्मदिन आहे बरं का। अनेक कथा, सौदाई, दिल की दुनिया यासारख्या कादंबऱ्या, काही चित्रपटांसाठीचं लेखन, या सगळ्यांमधून इस्मत चुगताई या लेखिकेचा बंधमुक्त स्वर उमटताना दिसतो। 1940-50 दशकात जीर्ण आणि रूढीबाज बुरुजांना धक्के देणं ही गोष्ट काही सोपी नव्हती बरं का। बेगमजान या नावाची गृहिणी भरजरी रेशमी कुर्त्यामध्ये असलेली, दागिन्यांनी सजलेली, पण आतून खूप एकटी। नवाब साहेबांशी तिचं लग्न झालेलं, त्यात केवळ एक औपचारिकता, नात्याची ओलच नाही। याच बेगमजानच्या आयुष्यात रज्जू नावाची आणखी एक स्त्री येते आणि दोघींच्या नात्याला कोणतंच नाव देता येणार नाही, पण त्या रब्बूच्या येण्यानं बेगमजानच्या आयुष्यातल्या उदास एकटेपणाची पोकळी भरून निघालेली आहे। काही दिवसांसाठी आलेली नात्यातलीच एक छोटी मुलगी बेगमजानचं हे जग आपल्या निरागस नजरेतून पाहते। बेगमजानच्याच खोलीत ती एका कोपऱ्यात झोपत असते। रात्री भिंतीवर विचित्र अशा सावल्या तिला दिसू लागतात। ती घाबरते, कुतूहलासोबत भयही आहे। इस्मत चुगताई यांची लियाफ या नावाची कथा 1942 साली प्रसिद्ध झाली, तेव्हा या कथेनं प्रचंड खळबळ उडवून दिली होती। लियाफ म्हणजे उबदार पांघरुण, रजई। ही केवळ काही पानांची कथा नव्हती, तर त्या रजईखाली दडपलेल्या इच्छा, आकांक्षा आणि घुसमटीचा हुंकार होता। जेव्हा या कथेवर 1996 साली फायर नावाचा सिनेमा आला, तेव्हा वादंग निर्माण झालं। पण त्याआधी 50 वर्षापूर्वी असं काही लिहिणाऱ्या बाईचं धैर्य आफाटच मानलं पाहिजे।

इस्मत जुगताई या प्रसिद्ध उर्दू लेखिका आणि चित्रपट निर्मात्या होत्या आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1915 मध्ये उत्तर प्रदेश इथे जन्मलेल्या चुगताई सामाजिक समस्यांवरील प्रगतिशील विचारांसाठी ओळखल्या जायच्या. त्यांच्या लियाफ आणि तेही लकेर यासारख्या साहित्यकृती स्त्री लैंगिकतेच्या चित्रणासाठी अनेकदा वादग्रस्त देखील ठरल्या होत्या आणि त्यांनी त्या काळातील सामाजिक नियमांना आव्हान दिलं होतं. चुगताई संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होते आणि त्यांनी सर्व मराठी भाषिक प्रदेशांना एका राज्याखाली एकत्र करण्यासाठी पुढाकार सुद्धा घेतला होता आणि चळवळीतील त्यांचं योगदान आणि साहित्यिक वारसा महाराष्ट्र

याचे नक्षीकामाच्या मोहकतेचे प्रतीक फिर्याद करणारे आहे. प्रत्येक चित्राच्या आकाराचे वस्त्र कागदाचे आहे. अशा आशयाचा तो शेर आहे आणि मराठीत या पुस्तकाचा अनुवाद सुलोचना वाणी यांनी कागदी पेहराव या नावानं केलाय आणि पद्मगंधा प्रकाशनानं तो प्रसिद्ध केलाय. रसिको, आता वेळ झाली आहे मनस्पर्शी या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर ठीक 11 वाजता युवातरंग या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफ एम गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग ह्या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच. आणि आज आपल्या स्टुडिओत आले आहेत शौर्यचक्रप्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे सर, आणि आपण या गाण्यानंतर त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत.

0: मित्रांनो, शौर्य चक्र प्राप्त निवृत्त कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव इथून लष्करी प्रशिक्षण घेतल्यानंतर ते पॅरा कमांडो स्पेशल फोर्सचा एक भाग झाले. ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन हिफाजत यासारख्या बऱ्याच लष्करी मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांनी अतुलनीय कामगिरीसुद्धा बजावली. 26 जानेवारी 2006 रोजी महामहिम राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी कमांडो मधुसूदन सुर्वे यांना शौर्य चक्रानं सन्मानित केलं. जयंत सर, तुमचं FM गोल्ड वाहिनीवर अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद सर. जय हिंद
0: आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सर तुम्हाला.
1: आपल्या सर्वांनाच स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. FM गोल्ड 101.1 MHz.
0: यस सर,
1: या आपल्या सर्व रसिकांना 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. अर्थातच मी कमांडो मधुसूदन सुर्वे शौर्यचक्र आज भोसले साहेब आपल्यासमोर मी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या रसिकांना देशप्रेम आणि माझ्याबद्दलचे ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगायचा प्रयत्न करूया. तर भोसले साहेब,
0: नक्की नक्की सर, करूया मुलाखतीला सुरुवात. सर
1: सर,
0: तर मला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की सैन्यात भरती व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि का?
1: सर, माझी जे लालन पोषण आहे ना ते माझ्या गावामध्ये झालेलं, कारण मी खेडेगावातला एक आहे, कोकणामध्ये खेड तालुका आणि शिवतर असं माझं गाव. आणि या गावाची ख्याती अशी की पहिलं आणि दुसरं महायुद्ध या दोन युद्धांमध्ये 234 जवान जे आहेत त्या देशाच्या कामी आले होते आणि त्या गावचा मी एक सैनिक. आणि माझी सैनिक परंपरा अशी की माझी ही चौथी पिढी जी आहे ती भारतीय सेनेमध्ये आहे. माझे पणजोबा, माझे आजोबा, माझे 4 काका आणि 4 काकांचे आम्ही 7 भाऊ आणि हा असा आमचा संपूर्ण परिवार जो आहे भारतीय सेनेमध्ये आहे.
0: क्या बात है.
1: आणि मग तिथूनच कुठेतरी प्रेरणा मिळते की आपल्याला भारतीय सेनेमध्ये जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला माझे वडील, म्हणजे मी 6 महिन्याचा होतो त्यावेळेला माझे वडील देवाज्ञा झाले किंवा ते शहीद झाले आणि त्यानंतर जी जबाबदारी पडते ती आईची. आणि आईने तोच मला बाल कडू दिला की तुला, म्हणजे लहानपणापासून ही एवढीच इच्छा होती की मला बदला घ्यायचा आहे किंवा मला आर्मीमध्ये जायचं आहे. आणि ही परंपरा असल्यामुळं कधीच ह्या गोष्टी कधी आम्ही पाठीमागं पाहिलं नाही की माझं काय होईल पुढे. आणि आईची पण इच्छा तीच होती की मला भारतीय सेनेमध्ये जायचं आहे म्हणून. आणि कारण तिनेच पदर खचल्यामुळे मला काहीच प्रॉब्लेमच नव्हता पुढे एवढं निर्णय घेण्यासाठी. आणि हा अशी ही परंपरा असल्यामुळं चलो मग आम्ही सर्वांनीच घरचे असल्यामुळं मला भारतीय सेनेमध्ये जायचं ही अशी परंपरा आमच्या गावामधून चालत आलेली.
0: गावामधून सुद्धा परंपरा आहे आणि खास करून तुमच्या घरातूनच तो वारसा चालत आलेला आणि तुम्ही तो वारसा जपण्याचा प्रयत्न केलात सर, ही खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यांसाठी, देशासाठी. आणि हे लष्करी जे प्रशिक्षण तुम्ही घेतलं त्या प्रशिक्षणाचं नेमकं स्वरूप काय असतं?
1: सर, मी माझं सर्वात पहिलं, मी ज्या वेळेला भरती झालो 1992 मी मुंबईमध्येच आपल्या इथे कुलाबाईमध्ये मी भरती झालेलो आहे. आणि त्यानंतर मी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेलगाममध्ये 9 महिने 9 दिवसांची ट्रेनिंग घेतली. आणि त्याच्यानंतर मग मी ती ट्रेनिंग केल्याच्या नंतर, कारण एक गर्व असतं की आपण एकदा भरती झालो की आपल्याला काहीतरी करायची उत्सुकता वाटते. कारण वर्दी ज्या वेळेला आपल्या शरीरावरती आहे, त्या अंगावरती आपण परिधान करतो, त्यावेळेला तो आपला जो रुबाब असतो ना, कारण तो आम्ही लहानपणापासून बघितलेला आहे, कारण आमचं परंपरा तीच होती. आणि अशामध्ये भरती झाल्यावरती सर्वात पहिली माझी जी पोस्टिंग होती, कारण 9 महिने 9 दिवसांची जी ट्रेनिंग केली त्यानंतर मला माझी सर्वात पहिली पोस्टिंग जी होती ती कोटा राजस्थानमध्ये होती. आणि तिथे आल्याच्या नंतर मग, कारण पूर्ण सैनिक बनूनच बाहेर पडलो होतो, म्हणजे एक सिव्हिल मुलगा, 18-19 वर्षाचा मुलगा ज्या वेळेला भारतीय सेनेमध्ये जातो आणि संपूर्ण, म्हणजे एक सिव्हिलियनला सैनिक बनवायचं आणि त्या परंपरेमध्ये आपल्याला ढळायचं असेल तर खूप मोठं प्रशिक्षण. आणि त्यामध्ये ते आमचे जे शिकवणारे टीचर आहेत, जे उस्ताद आहेत, त्यांचं खूप मोठं त्याच्यामध्ये योगदान असतं. आणि आपण जर बघितलं तर खरंच सांगा की आज आपण ह्या बाहेरच्या सिव्हिल दुनियामध्ये ज्या वेळेला बघतो की मुलांना, सिव्हिल मुलाला एका जर कुठल्या क्षेत्रामध्ये टाकायचं असेल तर किती हार्ड आहे ते. आणि त्यांच्यावरती जे संस्कार एका वर्षामध्ये आणि एवढे हार्ड ट्रेनिंग करून तुम्हाला देशासाठी समर्पण करण्याची जी सर जे आपल्याला शिकवतात.
0: हे सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की 9 महिने 9 दिवसाचा उल्लेख केलात आणि मला लगेच आठवलं की आईच्या गर्भात सुद्धा बाळ 9 महिने 9 दिवस राहत आहे आणि त्याचा जन्म होतो आणि ते बाहेर पडतं. तसं तुमचा एक पुनर्जन्म किंवा नवा जन्म मिळाला असं वाटलं का तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर?
1: खरोखर सर 9 महिने 9 दिवसांची ट्रेनिंग जी आहे खरं तर ही मराठा लाईट इन्फंट्री मध्ये जी ट्रेनिंग आहे ना ती छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच तो वारसा चालवण्यासाठी 9 महिने 9 दिवसांची जी ट्रेनिंग आहे.
0: हेच जे ट्रेनिंग आहे त्याचं काय स्वरूप असतं म्हणजे जरा डिटेल मध्ये तुम्ही सांगितलं की आम्हाला पण कळेल की बाबा नक्की काय ट्रेनिंग असतं तिकडे. अर्थात ते खडतर असणार आहे
1: सर. असं आहे की 9 महिने 9 दिवसांची जी ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये पहिलं बेसिक असतं 6 महिन्यांचं.
0: बरं.
1: आणि त्या बेसिकमध्ये तुम्हाला नॉर्मल शिकवलं जातं की कसं म्हणजे ड्रिल असते त्याच्यामध्ये वेपन हँडलिंग कसं करायचं, तुमचं रोजचं चालणं, तुमची तुम्हाला सर्व सवयी कशा लावायच्या, तुमची पीटी होती, बॉडी कंडिशन तुमची होती त्याच्यामध्ये, व्यायाम रोजचं. आणि ह्याच्यामधून पहिले 6 महिने निघून जातात पण त्याच्यानंतर 6 महिन्याच्या नंतर आपल्याला 28 दिवसांची एक लीव मिळते, सुट्टी मिळते की तुम्ही तुमच्या परिवाराला जाऊन भेटून या 6 महिन्याने. आणि मग आल्याच्या नंतर पुन्हा ऍडव्हान्स ट्रेनिंग सुरू होते. मग ती जी ट्रेनिंग आहे खूप अशी कडतळ ट्रेनिंग आहे आणि ट्रेनिंग मराठा सेंटर म्हणजे बेळगावला असल्यामुळे तो वातावरण आणि तिकडची जी आमच्या ज्या उस्तादांची जी ट्रेनिंग देण्याची जी पद्धत आहे एकदम आल्या दर्जाची अशी ट्रेनिंग. कारण त्या ट्रेनिंगमध्ये हे शिकवलं जातं की दुश्मनला कसं मारायचं आहे आपल्याला. आणि विशेष म्हणजे तुम्हाला गनिमी काव्याची सुरुवात कशी होते तर ते आपल्याला उस्ताद तिथून शिकवतात. आणि मग ती अशीच ही ट्रेनिंग करता करता अशी पार होते. आणि खरोखर सर्व जेवढे आलेले असतात एखाद दुसरा कुठला तरी त्याच्यामध्ये हे ट्रेनिंग मध्ये सोडून जाण्याचा प्रयत्न करतो पण तेवढी रेशिओ नाहीये. आणि सर्वच्या सर्व ट्रेनिंग पास होऊन आपण प्रत्येकाच्या म्हणजे युनिट वेगवेगळ्या युनिटमध्ये आपल्याला तिकडे वाटलं जातं.
0: म्हणजे थोडक्यात शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे तो तिकडे शिकवला जातो.
1: येस सर.
0: आणि सर हे ट्रेनिंग झाल्यानंतर तुमचं जे पहिलं पोस्टिंग आहे ते कुठे झालं आणि तेव्हा सगळ्यात जास्त आव्हानात्मक काय होतं?
1: सर माझी सर्वात पहिली पोस्टिंग होती राजस्थान कोटा.
0: बर.
1: आणि कोटामध्ये आम्ही आल्यामुळं आम्हाला हे कळलं कारण पहिलं ह्याच्या पहिलं आम्ही कधी घराच्या बाहेर नव्हतो असं पडलं आणि बाहेरची ही राष्ट्र आपल्याला माहिती नव्हती. पण ज्या वेळेला आम्ही कोटा राजस्थानला गेलो त्याच्यानंतर आम्हाला तिथून सुरतगड सारख्या मोठ्या रेंजवरती घेऊन गेले आणि तो वातावरण जो होतं कारण तिकडचं जो टेम्परेचर आहे त्यावेळेला 45 डिग्रीवरती सुरतगडचं म्हणजे मेचं वातावरण आणि त्याच्यामध्ये लगेच कळलं की बोला कारण आम्ही त्यावेळेला 2 स्टेटला बघितलं होतं एक कर्नाटक आणि दुसरं राजस्थानमध्ये गेलो होतो. राजस्थानची ती गर्मी आणि वातावरणामध्ये ढळणं थोडंसं कठीण होतं आणि त्यामध्ये काही नवीन रिक्रूट असल्यामुळं पहिले 5 वर्ष आपल्याला ते सर्व शिकण्यासाठीच असतात कारण ऍक्टिव्ह बटालियनमध्ये गेल्याच्या नंतर सर्व सिनियर्स असतात आणि ते सर्व लढाईचं त्यांना सर्व माहिती आहे आणि मग त्यांच्या हातातून काहीतरी शिकत जायचं आणि अशाने मग आपल्याला ते उस्ताद पण शिकवत असतात, आपले सिनियर शिकवत असतात.
0: थोडक्यात त्या तापमानाशी किंवा त्या वातावरणाशी जुळवून घेणं जास्त आव्हानात्मक होतं जेव्हा आपण दुसऱ्या राज्यात किंवा एका वेगळ्या ठिकाणी आपण जेव्हा पोस्टिंग होतं आपलं तेव्हा. बरोबर सर.
1: बरोबर सर.
0: आपला सर संवाद असाच सुरू राहणार आहे. आता एक गाणं ऐकूया.

0: दाद तुम्हा श्रोत्यांची, साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: युवातरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो, आणि तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, पण आज आपल्या बरोबर आहेत निवृत्त कमांडो मधुसूदन सुर्वे सर। सर, तुम्ही पॅरा कमांडोचं सुद्धा ट्रेनिंग घेतलं आणि स्पेशल फोर्सचा भाग झालात, तर या स्पेशल फोर्सची भूमिका काय असते?
2: सर, स्पेशल फोर्सेस म्हणजेच आज संपूर्ण देशाची जे लक्ष केंद्रित करतं आणि सर्व ऑपरेशन्समध्ये अगदी 100% सहभाग घेऊन सक्सेस केलेले सर्व जे ऑपरेशन आहेत, चाहे तुम्ही सर्जिकल स्ट्राईक बघा आणि जे जेवढे खडतळ ऑपरेशन झालेले आहेत, त्या सर्व ऑपरेशन्समध्ये ज्यांना जो ज्यांनी पार करायचा पूर्ण प्रयत्न केला तो स्पेशल फोर्सेस। आणि स्पेशल फोर्सेस म्हणजे देशातलं कुठलंही असं संकट आलं तर सर्वात पुढे जाणारी जी सेना आहे ती आहे स्पेशल फोर्स। आणि स्पेशल फोर्सची ट्रेनिंग म्हटलं तर माझ्यासारख्या कमांडोने जी ट्रेनिंग घेतली ती घेतली आम्ही नहानमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये। आणि ह्या ट्रेनिंगचं स्वरूप एवढं असं कठीण आहे की ज्या वेळेला 1000 सैनिक येतात आणि त्यातले फक्त 10 किंवा 15 सिलेक्ट केलं जातं, एवढं त्याचा रेशिओ आहे, 0.5-0.6 त्यांचा रेशिओ आहे। आणि अशामध्ये ही खडतळ ट्रेनिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे असं हरासमेंट केलं जातं, तुम्हाला
1: शत्रू जे जे करेल
2: करू शकत नाही त्या गोष्टीत आपल्याला शिकवलं जातं त्याच्यामध्ये, आणि ते आपल्याकडून करून घेतलं जातं। जसं की आपल्याला सर्व्हायवल करायचं असेल तर 2 दिवसासाठी आपण जर जेवण घेऊन जात असू आपल्या ऑपरेशनसाठी, आणि 2 दिवसाचे जर 4 दिवस झाले, कारण सैनिक म्हणजे जर कमांडो म्हटलं की एक तुम्ही शिकारी बनता त्यावेळेला, आणि शिकारी जोपर्यंत शिकार करत नाही तोपर्यंत आपण आपल्या जागेवरती पोहोचत नाही, आणि त्या शिकारीसाठी आपल्याला चाहे 1 दिवस असू दे किंवा 1 दिवसाचे 7 दिवस लागू दे, पण जोपर्यंत आपल्याला जो आपला शिकार मिळत नाही तोपर्यंत आपण ती आपली जागा सोडून जात नाही। आणि त्याच्यासाठी जर आपण 2 दिवसाचं राशन घेऊन गेलत तर पुढचं 5-7 दिवसाचं आपण करायचं काय, मग त्याच्यासाठी आपल्याला डिपेंड राहावं लागतं की ह्या निसर्गावरती, आणि निसर्गातून आपल्याला भरपूरचं असे स्रोत आहेत की ते आपल्याला आपोआप खायला मिळतात। जसं की आम्हाला शिकवलं जातं की तुम्हाला न कुठे जाता तुमच्याजवळ रेंगत येणारं म्हणजे साप, साप जर तुमच्याजवळ आला तर त्याला पकडा, त्याला म्हणजे त्याला शिकवलं जातं कसं पकडायचं आहे, कसं कापायचं, कसं खायचं, कारण आपल्याला जगण्यासाठी खायचं आहे ना, आपल्याला पोट भरण्यासाठी खायचं नाहीये। आणि तेवढी एनर्जी किंवा तेवढा आपल्या जेवणासाठी जेवढी लागणारी जी चीज आहे तेवढी आपण खाल्ली तर आपल्याला 1-1 दिवस 2-2 दिवस जसे काही पुढचे दिवस, जसं की अजून आपल्याला अजून शिकवलं जातं की जंगलामध्ये कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या खाल्ल्या पाहिजेत, ते विषारी नाहीयेत, काही गोष्टी विषारी ज्या आहेत ते आपल्याला खाता येणार नाहीत, जे असे काही वनस्पती आहेत ज्या विषारी आहेत ते आपल्याला खाता येणार नाही। आणि त्यातून जी खडतळ वातावरण, म्हणजे ज्या वेळेला वातावरण एकदम तंग होईल किंवा आपल्याला पुढचं काय दिसत नसेल तर तुम्ही चालाल कसे, मौसम जर खराब झाला तर आपल्याला जर आपल्याकडे जर मॅप नसेल किंवा बाकीचे सॅटेलाइट, कारण काय होणार ही पुढची लढाई जी आहे ती सर्व सॅटेलाइटची आहे, जर सॅटेलाइट जर बंद झाली तर मग पुढचे तुम्ही चालणार कसे, मग त्याच्यासाठी तुम्हाला मॅप रीडिंग शिकवली जाते। मॅप रीडिंगमध्ये तुम्हाला मॅपचं कसं वाचन करायचं, पुढचं चालायचं म्हणजे त्या वजन आपल्याजवळ एवढं वजन आहे ते घेऊन तुम्हाला चालायचं आहे, तारे काय बोलतात ताऱ्यांच्या सहाय्या

0: ने आपण आपल्या टार्गेटवरती कसं पोहोचायचं आणि ही सर्व ट्रेनिंग तुम्हाला डेमोलिशन म्हणजे कसं दुश्मनच्या खेऱ्यामध्ये जाऊन डेमोलिशन करून त्याचं संपूर्ण ते बर्बाद करायचं, अजून डायविंग म्हणजे स्काय डायव्हर म्हणजे आकाशामध्ये जाऊन तुम्ही वरून पाहणी करून तुमच्या दुश्मनाच्या खेम्यावरती कसं पोहोचायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये तिकडे शिकवलं जातं. फायरिंग राईट म्हणजे उजव्या खांद्याने डाव्या खांद्याने, आणि आम्हाला विशेष म्हणजे स्पेशल फोर्सेसच्या प्रत्येक कमांडोला ट्रेनिंग अशी असते की तुम्हाला एम घेऊन फायर करायची जरूरत नाही पडली पाहिजे. तुम्ही जिकडे बघाल चुमची तिकडे नजर जाईल, तिकडे तुमची गोळी गेली पाहिजे. आणि ती ट्रेनिंग आम्ही अशी खडतळ ट्रेनिंग म्हणजे आम्हाला बोललं जातं की ही 90 दिवसाची ट्रेनिंग आहे, पण ती 90 दिवसाची ट्रेनिंग नसते. खूप मोठं म्हणजे त्याच्यामध्ये 6 महिने तुम्हाला बॉडी कंडिशन करावी लागते, त्याच्यामध्ये तुम्हाला ढळावं लागतं.
1: बरोबर आहे.
0: आणि त्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर मी ही ट्रेनिंग पार पडते आणि त्याच्यानंतर मग आपल्या छातीवरती एक बलिदानाचा टॅग लागतो आणि तो बलिदान म्हणजेच संपूर्ण देशाला आपण समर्पण केलेलं आहे.
1: अगदी खरं आहे सर. आता आपण ट्रेनिंगच्या गोष्टी करत आहोत आणि ह्या ट्रेनिंगचं जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष कामाला येते ही ट्रेनिंग, आणि बऱ्याच मोहिमांमध्ये तुमचा सहभाग आहे आणि सगळ्यात मोठी मोहीम किंवा काही अशा बऱ्याच मोठ्या मोहिमा केल्या, त्यातली ऑपरेशन विजय ही मोहीम आहे, त्यात तुम्ही तुमचा सक्रिय सहभाग होता, तो अनुभव कसा होता सर?
0: खरोखरच सर माझं हे सौभाग्य की मला या या पिढीतल्या लोकांना बहुतेक म्हणजे 71 नंतर किंवा 62 नंतरची ही लढाई कुणाला पाहायला मिळाली नाही किंवा लढायला मिळाली नाही, पण आमचं सौभाग्य असं की आम्हाला ही लढाई लढायचं सौभाग्य मिळाला. कारण प्रत्येक सैनिकाचा ज्यावेळेला तो वर्दी घालतो वर्दी परिधान करतो त्यावेळेला वाटतं की मी ज्याच्यासाठी वर्दी घातले ज्या लढाईसाठी मी वर्दी घातले त्याचं कुठेतरी आता आम्हाला ते वाटत होतं की ह्याचं कुठेतरी आता मला अनुभव घेता येईल. आणि खरोखरच आमचं सौभाग्य की मला सर्वात पहिलं आमचा जे लढाईचं अनुभव मिळाला तो कारगिलमध्ये, त्यावेळेला माझं युनिट जोहराटमध्ये होतं, आसाममध्ये होतं, आणि आसामहून आम्हाला डायरेक्ट श्रीनगरला तिकडे बाय एअरने आम्ही तिकडे गेलो. श्रीनगरला तिथे लँड झाल्याच्या नंतर बाय रूट आम्ही गुमरी होऊन द्रास सेक्टरमध्ये तिथे पोहोचलो. आणि द्रास सेक्टरला ज्यावेळेला तिथे पोहोचलो त्यावेळेला द्रास सेक्टरचा जो टेम्परेचर होता तो -6 डिग्री होता.
1: बापरे.
0: आणि आम्ही जोहराटहून निघालो त्यावेळेला जोहराटचं टेम्परेचर होतं 32 डिग्री, प्लस म्हणून डायरेक्ट मायनसवरती गेलो, डायरेक्ट 6 वरती मायनसवरती गेलो. द्रासवरून परत अजून पुढे 15 जातोय, 15 पुन्हा आम्ही जो आम्हाला टार्गेट होता तोलोलिंग, त्या तोलोलिंग पर्यंत पोहोचेपर्यंत -16 डिग्री पर्यंत पोहोचलो आम्ही. आणि तो -16 डिग्री आणि तो वातावरण आणि ती लढण्याची जी इच्छा होती, आणि समोर बघतोय तर काय तर NH1 जो श्रीनगर पासून लेह लडाखला जाणारा जो रोड आहे त्याच्यावरती पाकिस्तानने कब्जा केला म्हणजे वरून डायरेक्ट हिट करायचा त्याच्यावरती. आणि श्रीनगरहून जाणारा NH1 नॅशनल हायवे 1 अल्फा ए म्हणजे अल्फा, आणि त्या जनरल फरोज मुशरफचं टार्गेट काय होतं की हा वरचा जो श्रीनगरच्या वरचा म्हणजे आपला जो आपण मातेचा मुकुट म्हणतो तो लेह लडाखच्या वरती आहे तो, आणि तो जर मध्ये जर त्याला कटअप केले आणि वरच्या लोकांना जर तो राशन किंवा तुमची रसद मिळाली नाही तर तो त्यांना तिकडे कट करावा लागेल, म्हणजे तो तुम्हाला तो म्हणजे भारताचा हा नक्षा एकदम बदलून जाईल.
1: बरोबर.
0: पण त्याच्या आपले भारतीय सैनिक खरोखरच म्हणजे बलिदानाची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. आज आपण स्वतंत्र दिवसाच्या दिवशी आज आपण इथे बोलतोय, खूप मला गर्व वाटतो ह्या गोष्टीचं. ते एक म्हणजे एक पाऊल सुद्धा पाठीमागे फिरले नाही, जेवढे आपल्या लोकांनी बलिदान दिलं ते शहीद होत होते पण एक सुद्धा सैनिक पाठीमागे फिरायला तयार नाहीये. कारण समोर पाकिस्तानचे सैनिक बसलेत आणि डायरेक्ट टिपतायत आपल्याला एकाएकाला, आणि अशा मध्ये आम्ही संपूर्ण ती रात्र लढाई लढलेलो आहोत. आणि त्याचा पुरावा म्हणजे मी तुम्हाला इथे आता आपल्या ह्याच्याजवळ बसून मी तुम्हाला ते सांगतोय आणि ते दिवस अजून आठवतात. आणि अशा मध्ये एक गोळा येतो आमच्या कॅम्प वरती पडतो आणि 4 आमचे साथी वीरगतीला प्राप्त होतात, शहीद होतात, आणि त्यांचे चितडे जे आहेत ते आमच्या अंगावरती उडतात आणि संपूर्ण रक्तबंबाळ होऊन जातं हा सर्व शरीर. स्वतःला कळत नाही की हा माझा अंग आहे की माझ्या मित्राचं सहकार्याचं आहे. आणि थोड्या वेळाने कारण 50 किलोचा बॉम्ब ज्या वेळेला आपल्या जवळ पडतो संपूर्ण कान भैरे होऊन जातात. आणि अशामध्ये मग कुठेतरी एक भावना उठते की आमचे 4 जवान ज्यावेळेला वीरगतीला प्राप्त होतात आणि मग त्यावेळेला मग आम्ही आमच्या कमांडिंग ऑफिसरला सांगतो सर आम्हाला ह्याचा बदला घ्यायचा आहे. आणि मग त्या बदला घेण्याच्या पाठीमागची जी स्टोरी आहे ती लवकरच तुम्हाला मोठ्या पडद्यावरती तुम्हाला बघायला मिळेल. माझ्यावरती लवकरच एक पिक्चर येतोय.

0: आणि तो त्या पिक्चरमध्ये आपण ह्या सगळ्या स्टोरीच्या पाठची स्टोरी जी आहे, कारण आता आपल्याकडे एवढा वेळ नाहीये आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, पण कारगिल सारखी लढाई लढण्याचा जो आम्हाला मौका मिळाला किंवा संधी मिळाली, त्या संधीचं आम्ही एकदम सोनं करून दिलं. आणि तोलोलिंग सारखी उंच पहाडी जी 17,000 feet वरती आहे, तिच्यावरती तिरंगा फडकवण्याचं जो वेळ जे आले ते माझ्यासारख्या किंवा माझ्या युनिटला 21 Para Special Forces मिळालं. आणि त्यासाठी आमच्या सर्व सहकाऱ्यांचं लेकिन एक तेवढंच दुःख आहे की ज्या 4 सहकारी आम्हाला जे सोडून गेले त्यांच्या आत्म्यात चिरशांती लागो, पण त्यांचं बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही. आणि संपूर्ण आमचा 21 Para Special Forces आज त्या वीरांच्या पाठीमागे राहील, संपूर्ण देश त्या वीरांच्या पाठीमागे आहे असं आम्ही मानतो. आणि खरोखरच आजचा हा दिवस ज्या दिवशी आज आपण इथे बसलोय आणि या गोष्टी करतोय त्याच्या पाठीमागे केवढं मोठं त्याग आहे आपल्या देशाला स्वतंत्र करण्याचं, अशा या सैनिकांच्या प्रती अशा या क्रांतिकारांच्या प्रती माझं नमन.
1: हो खरं सर, तुमचा जो थरारक अनुभव ऐकून खरंच अंगावर शहारे आलेत. आता आपण एका व्यावसायिक विश्रांतीसाठी थांबूया आणि गाणं सुद्धा ऐकू आणि त्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.
2: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
3: हमजा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
2: सर, मगाशी आपण ऑपरेशन विजय बद्दल बोललो होतो आणि अजून एक मोहीम आहे ऑपरेशन हिफाजत मध्ये, तुम्ही अतुलनीय कामगिरी बजावली, त्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला।
3: सर, माझं सौभाग्य की असं ऑपरेशन जे आहे ते मला लढण्याचं सौभाग्य मिळालं। त्यामध्ये ऑपरेशन हिफाजत 1 आणि हिफाजत 2 जे मणिपूरमध्ये लढलं गेलं, त्यातलं हिफाजत 2 ज्याच्यामध्ये मला 11 गोळ्या लागल्या आणि तो ऑपरेशन खरोखरच माझ्या जीवनातला एक असं ऑपरेशन होतं की त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखे मिळालं। आणि आज मी तुमच्यासमोर जो बसलो आहे किंवा मी बोलतोय ते अनुभव आहेत माझ्याकडे, असे अनुभव की एक आम्हाला ऑपरेशन माझ्या कमांडिंग ऑफिसरने माझ्यावरती जबाबदारी दिली, कारण मी ट्रूप लीडर असल्यामुळं माझ्यावरती ती जबाबदारी होती। काही गिनेचुने कमांडो घेऊन मी माझ्या ऑपरेशनला निघालो आणि ऑपरेशनला निघत असताना माझ्याजवळ 20 कमांडो होते आणि त्या कमांडोंना लगातार आम्ही 6 दिवस म्हणजे 5 दिवस चालल्याच्या नंतर 5व्या दिवशी रात्री आम्ही आमच्या टार्गेटवरती पोहोचायचं होतं, पण आम्ही सकाळी 6 वाजेपर्यंत तिथपर्यंत 5 वाजेपर्यंत आमच्या टार्गेटवरती पोहोचलो। 6 दिवस म्हणजे 5 दिवसांची ही लगातार चालल्याच्या नंतर आम्ही त्या जागेवरती पोहोचतोय। मौसम एकदम खराब, लगातार पावसाची पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामध्ये जोक नावाचा कीडा जो आहे तो त्याच्यापासून तुम्हाला सावधान होऊन जायचं आहे। जळू बोलतो ना आपल्याकडे, जळू, आणि आपली सरप्राईज मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की दिवसा तर तुम्ही चालू शकत नाही, गावामधून तुम्ही जाऊ शकत नाही, वरती उडणारे जे चिल कव्ये जे आहेत ते काही ना काहीतरी संकेत करत असतात, रात्रीचे कुत्री आपल्या अंगावरती भुकत असतात आणि आपला सरप्राईज लॉस होण्याची शंका असते त्याच्यामध्ये। म्हणून आपल्याला फक्त रात्रीचं चालायचं आहे आणि नाल्याने आपल्याला जायचं आहे आणि अशामध्ये पाऊस भरपूर आहे आणि अशामध्ये आम्ही चालतोय आम्ही 5 दिवसांनी आम्ही आपल्या टार्गेटवरती पोहोचतो। आणि आम्हाला जी खबर होती ती अशी होती की काही 10-15 आतंकवादी जे आपल्या देशामध्ये घुसलेले आहेत तर त्यांना आपल्याला मारायचं होतं आणि त्यांना आणि आम्हाला वापस आमच्या लोकेशनमध्ये जायचं होतं। तर आम्ही तिथे पोहोचल्याच्यानंतर आम्हाला कळतं की ती 10-15 आतंकवादी नाही आहेत तर ते आतंकवादी जवळजवळ आम्ही ज्या वेळेला गिनती केली तर कमसेकम 55-56 वरती ते आतंकवादी होते। अच्छा। कारण ह्या 7 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये ते आतंकवादी अजून जमा झाले होते, कारण आम्हाला जी खबर होती

0: ती 10-15 आतंकवाद्यांची होती, पण त्याच्यानंतर त्यांनी तो तिकडे एकदम ट्रान्झिट कॅम्पच बनवून टाकला त्या गावामध्ये. आणि अशामध्ये पाऊस भरपूर होतोय आणि सकाळची म्हणजे आपल्या गावामध्ये काय म्हणजे सुरुवात कशी असते, प्राथमिक विधी ज्या आहेत त्या नदीवरती केल्या जातात. आणि तसंच त्यांच्या पण त्या आतंकवाद्यांचं पण तसंच होतं, त्यांनी लेडीजला एका बाजूला, स्त्रियांना एका बाजूला केलं होतं आणि पुरुषांना एका बाजूला केलं होतं. आणि सर्वजण जे आहेत ते आपली बंदूक आपल्या कमरे म्हणजे पाटीला लावून नाल्यावरती जायचे, नदीवरनं यायचे, नाल्यावरती नदीवरला जाऊन नदीवरून येणं, असं आमची सर्व ती गिनती आमची सुरू झाली. आणि आम्ही दगा लावून बसलो होतो, घात लावून बसलो होतो. आणि अशामध्ये एक आतंकवादी वरून येतो आणि एका घराकडे जातो. आणि हे म्हणजे सकाळी 8-9 वाजताची ही गोष्ट आहे. मला लगेच थोडीशी शंका आली की दोन तीन वेळा एक म्हणजे एक एक माणूस येतोय, त्या घराकडे जातोय, पाहणी करतोय, परत आपल्या लोकेशनमध्ये जातोय. आणि अंडरग्रोथ आहे, म्हणजे गवत जो आहे गुडघ्यावडा गवत आहे. आणि अशामध्ये मला एक शंका आली की इथे काहीतरी वेगळं काहीतरी चाललेलं आहे. मी माझ्या साथींना सांगतोय की सर्वांनी म्हणजे आपला सरप्राईज लॉस नाही झालं पाहिजे, सरप्राईज मेंटेन ठेवा. आणि आम्ही दगा लावून म्हणजे प्रत्येक झाडामागे आम्ही बसलेलो आहोत. आणि अशामध्ये वरून एक आतंकवादी येतो, त्या घरामध्ये जातो, तिकडे चेक करतो त्यांना आणि पुन्हा आपल्या लोकेशनमध्ये जातो. तर मला लगेच शंका आली की आपण ह्यांना सर्वांना लगेच आता कॅप्चर करून म्हणजे ह्यांना एक फायर करूया. पण तुरंत लगेच मी निर्णय घेतला, बोला आता ही वेळ नाहीये. ज्या वेळेला जेवणाची किंवा ब्रेकफास्टला सर्व एकत्र येतील त्यावेळेला सर्वांना आपण एकत्र त्यांना एकदम त्यांच्यावरती अटॅक करू.
1: बरं,
0: पण काय झालं, पण पुन्हा मी पाठीमागे आलो, बोललो ठीक आहे म्हणजे वेळ जाऊ द्या, दुपारच्या वेळेलाच आपण हा सर्व अटॅक करायचा.
1: बरोबर,
0: इतकंच काय झालं, तो एक सेंट्री होता तो उठून पुन्हा त्याच्या लोकेशनमध्ये गेला, वरती ज्या डोंगरावरती बसला होता तिकडे. परत 15-20 मिनिटांनी तो खाली आला. मला एक शंका वाटली की मला वाटलं की आता ह्या सारखे येत आहेत जात आहेत म्हणजे इथे काहीतरी वेगळं काहीतरी शिजतंय. मी क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचलो, बघतोय तर एका घरावरती 3 फ्लॅग लावलेले होते. आणि त्या फ्लॅगचा अर्थ होता की इथे मोठे मोठे त्यांचे जे कमांडर आहेत ते इथे बसलेले आहेत. आणि मी ते पाहिल्याच्या नंतर आणि अजून बघतोय आतमध्ये थोडंसं अजून क्राउलिंग करून पुढे गेलो तर 5 त्यांचे सहाय्यक त्यांच्या बरोबर होते. म्हणजे टोटल 8 माणसं त्या घरामध्ये कार्यरत, म्हणजे काहीतरी ना काहीतरी त्यांचं चालू होतं. हे तिघे जण सोप्यावरती बसलेत, त्यांचं रेडिओसाठी इक्विपमेंट सर्व होतं, कारण ते आतमध्ये कमांडर असल्यामुळे तिथून सर्वांची होती ती म्हणजे कमांड करत होते तिथून.
1: बरोबर, प्लॅनची आखणी करत
0: होते सर्व. आणि अँटेना लावलेला आहे बाहेर, आणि त्या अँटेनाचा अर्थ होता की त्यांच्याकडे सॅटेलाइट फोन होते.
1: बरं,
0: आणि त्या सॅटेलाइट फोनवरून ते जगामध्ये कुठेही कधीही बोलू शकत होते. आणि अशामध्ये मी तिकडून पाठीमागे फिरलो, बोललो की हे आता माझी पाहणी करून झाले. आणि थोड्या वेळाने 2 वाजता म्हणजे ज्या वेळेला जेवणाची वेळ होईल त्यांच्यावरती वेळेला त्यांच्याकडे आपण अटॅक करूया. आणि मी क्राउलिंगच्या साह्याने मी पुन्हा माझ्या लोकेशनमध्ये येत होतो. पण काय झालं, वरून एक आतंकवादी आला आणि मला क्रॉस करून तो पुढे गेला. त्याला मी ग्राउंडवरती पोटाच्या साह्याने मी झोपल्यामुळं त्याला ते काय दिसलं नाही. आणि त्याने तो मला न बघतात, म्हणजे कारण वरून हुड होता, पंचू त्यांनी घातला होता, आणि त्याच्यामधून तो चालत चालत त्याला पुढचं इकडचं तिकडचं काय दिसत नव्हतं. आणि गवतामध्ये मी लपल्यामुळे तो तिकडून लेफ्ट साईडने माझ्या पुढे गेला. मला लगेच शंका आली, ह्यांनी जर मला पाहिलं, कारण थोडीशी जरी हरकत झाली कारण त्याला लगेच शंका आली जर हा गवत मध्येच रस्ता कसा काय बनला, तर थोडस काहीतरी मला वाटलं त्याचे यांनी जर पाहिलं तर मला मुश्किल होईल. मी लगेच यू टर्न घेतला आणि त्याच्या पाठीमागे गेलो. आणि माझ्या कमरेला कुकरी होती, कुकरी काढली, त्याचा तोंड दाबला आणि त्याचा गळा कापला. गळा कापला आणि मग त्याचा कंठ आहे ना हा मोठा, कंठ कापल्याच्या नंतर मी प्रत्यक्षामध्ये केलेली गोष्ट आहे की हा कंठ कापल्याच्या नंतर माणूस मरत नाही. तर त्या फक्त तुमचा बोलण्याचा जे आवाज आहे ना, आवाज बाहेर पडत नाही
1: त्याच्यात.
0: आणि त्याच्यातून तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण संपूर्ण कापल्यामुळे त्याला आवाज त्याच्यातून बाहेर पडला नाही. आणि मग पुन्हा त्याला त्याच्यावरती दुसरा एक वार केला कानाच्या खाली, ही नस आहे त्याची ती कापली. आणि माझा संपूर्ण गुडघा मिळवून त्याला गुडघ्याच्या साह्याने त्याला एकदम पोटावरती लोळवलं आणि मान त्याची वरती वरच्या साईडला करून घेतली. थोडा वेळ थंड झाला म्हणजे संपूर्ण रक्त त्याचा निघून गेला, तो तिथे मेला. आणि मी माझ्या मग साथींना सांगतोय, सावधान राहा, मी एकाला या ते कापले, हो सकता ह्याला बघण्यासाठी दुसरा कोणतरी येईल, त्यावेळेला आपल्याला सर्वांना अटॅक करावं लागेल.
1: बरोबर,
0: पण त्याला साईडला गेलं आणि लगेच माझ्या मनामध्ये आलं की आता काही झालं तरी

0: पण हे कम से कम 8 लोक तरी आपल्याला भेटतील. नंतर हे जर कमांडर जर इथून निघून गेले तर मग आपल्याला काय त्याचा काय फायदा होणार नाही.
1: बरोबर.
0: म्हणून मी पुन्हा क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचलो. ग्रेनेड तयार केले आणि ग्रेनेड त्या घरामध्ये टाकले.
1: बर.
0: आणि मोठा असा एकदम ब्लास्ट झाला. 3 ग्रेनेड टाकले त्याच्यावर, ठाक ठाक असा आवाज आला त्यांच्यात. आतमध्ये होते तेवढे 8 आतंकवादी मेले तिथे, ढेर झाले. साथीसाथ त्यांच्याबरोबर त्यांचा जो वायरलेस सेट इक्विपमेंट होतं
1: ते सुद्धा उद्ध्वस्त,
0: तो पण उद्ध्वस्त झालं. सगळं संपलं त्याचं. आणि मग बाकीचे जे बाहेरचे आतंकवादी होते त्यांना कळायला लागलं काहीतरी इथे ब्लास्ट झालाय, आपल्याला तिकडे पोहोचावं लागेल. तसे एक एक एक एक एक एक त्या घराकडे यायला लागले. आणि मी काय केलं, तसं त्यांना ग्रेनेड टाकल्याच्या नंतर मी माझ्या लोकेशनमध्ये परत आलो. क्राउलिंग करून मी माझ्या इथे परत आलो. पण जसं जसं ती आतंकवादी त्या घराकडे जात होते तसं तसं माझा जो घात लावून बसलेला जो माझा कमांडो आहे प्रत्येकाला एक गोळी एक दुश्मनच्या हिशोबाने तो लढत होता. ज्याला दिसत होता त्याला तो टिपत होता. आणि अशी ही लढाई चालत असतानाच मौसम अचानक खराब झाला. पाऊस आला, ढग आले आणि एकदम ब्लॅकआउट झाला. ब्लॅकआउट म्हणजे संपूर्ण पुढचं 2 फुटावरती 5 फुटावरती काय आहे ते काहीच कळायला मार्ग नाही. आणि अशामध्ये अंदाधुन फायरिंगमध्ये माझ्या एका साथीला गोळी लागली. आणि तो मला बोलतोय, सर मला गोळी लागली, मी इथे पडलोय. आता मला ऍक्च्युली ह्या ढग आल्यामुळं किंवा संपूर्ण अंधार झाल्यामुळं मला काही कळलं नाही. आणि चारी बाजूनी फायरिंग होते त्याच्यामुळं एवढंच असं करत होतं की सगळीकडे आवाज. आणि डोंगरामध्ये कसं आवाज गोळीचा 7 वेळा असा आवाज असा ना एकदम घुमतो, तसं तो आवाज एकदम घुमत होता. आणि अशामध्ये मी माझ्या साथीला बोलतोय, जसं मौसम एकदा खराब म्हणजे क्लिअर झालं ना, मी तुझ्याकडे येईन आणि तुला मी इव्हॅक्युएट करून मी माझ्या लोकेशनमध्ये घेऊन येतो.
1: बरोबर.
0: 10-15 मिनिटांनी थोडासा पाऊस कमी झाला, ते ढग निघून गेले. मग मी माझ्या साथीला म्हणतोय की जरासं तुम्हाला एक डबल टॅपचा एक इशारा दे, जेणेकरून मी तुझ्यापर्यंत पोहोचेन, म्हणजे मला कळेल की तू तिथे आहेस म्हणून. कारण इथून कुठे फायर होतोय आणि अचानक कुठून कुठून कोण फायर होतोय ते काही कळत नाही. त्यांनी मला एक डबल टॅपचा इशारा दिला, टकटकचा त्यांनी फायर केला. मी तिथपर्यंत क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचलो आणि त्याला उचललं. त्यांनी त्याचा हत्यार त्याच्या हातामध्ये घेतलं. माझी जीवनसंगनी माझ्या हातामध्ये आहे आणि आम्ही त्याला उचलून त्याला माझ्या खांद्यावरती घेतोय. आणि मी माझ्या लोकेशनमध्ये ज्या झाडाखाली मी बसलो होतो मी परत येतोय. इतक्यात ज्या आतंकवाद्यांनी माझ्या साथीला गोळी मारली होती त्याला हे माहिती होतं की ह्याला उचलण्यासाठी कोणतरी येईल.
1: बरोबर.
0: आणि मी ज्याला उचलतोय इतक्यात त्यांनी माझ्यावरती ऑटोमॅटिक फायर केला. आणि ऑटोमॅटिक फायर केला तर 7 गोळ्या माझ्या डाव्या पायाला लागल्या. सर्व गोळ्या पाय घेऊन निघून गेल्या. काहीच नाही राहिलं. म्हणजे 1 मिनिटामध्ये सर्व हड्डी सर्व गोळ्या घेऊन गेला. 7 फक्त मास राहिलं त्याच्यावरती. आणि मी चटकन जमिनीवरती कोसळलो. माझा साथी माझ्या खांद्यावरती आहे, घडघडत खाली नाल्यामध्ये गेला. जसं मी खाली पडतोय इतक्यात तो आतंकवादी दुसरा त्याने ऑटोमॅटिक बस्ट केला. 2 गोळ्या उजव्या पायाला लागल्या. संपूर्ण पाय उलटून कमरेला चिकटला. आणि मला लगेच काहीतरी कळलं, बोला काहीतरी झालंय, बघतोय तर काय हा पाय गेलायचा आणि दुसरा पण उलटा झालाय. तो त्या खड्ड्यातून उठला त्याने, कारण तो आतमध्ये खड्ड्यामध्ये बसला होता. तो खड्ड्यातून बाहेर आला, त्याने तिसरा बस्ट केला. 2 गोळ्या पोटामध्ये लागल्या. आणि मी जमिनीवरती कोसळ, म्हणजे माझ्या हातातली माझी जीवनसंगिनी माझी AK-47 म्हणजे VZ-58 माझ्या हातातून निघाली. आणि जशी माझ्या मला म्हणजे पोटामध्ये लागल्या ना 2 गोळ्या आणि मी जमिनीला टेकल्यामुळं त्या गोळ्या बाहेर नाही पडल्या, पोटामध्येच राहिल्या त्या आणि आतड्या बाहेर. आणि लगेच मला कळलं की एकदम कुठली एक मोठीशी उचकी आली आणि माझी जीवनसंगिनी माझ्या हातातून निसटली. आणि त्याला कळलं की हा गेलेला आहे म्हणून. तो उभा राहिला, सरळ 5 फुटावरती आला माझ्याजवळ, माझ्या नजरेला नजर मिळवतोय. आणि त्याची आणि माझी अशी म्हणजे डोळ्यास समोर एक दुसऱ्याला आम्ही बघतोय. त्यांनी त्याची AK-47 त्याच्या खांद्याला लावली, एकदम एम करणार तो. आणि त्यांनी माझ्यावरती ती बंदूक ताणली. पण काय म्हणतात ना की जागोरा का साह्या मार सके ना कोई, त्या ईश्वराचं मी नाव घेतोय आणि उजव्या साईडला माझा हात टाकतोय. तिथेच माझी जीवनसंगिनी मला भेटते. आणि जशी होती तशीच मी, कारण मला एम करायची काय गरज नाही.
1: ट्रेनिंग आमची
0: ट्रेनिंगच ती होती. माझी जशी उचलली कारण ट्रिगर माझं ऑनच होतं आणि ऑटोमॅटिकवरती माझं सेफ्टीकॉच होतं. मी ऑटोकॉटिकवरती त्याच्या ऑटोमॅटिकवरती टक्कन स्लिप प्रेस केलं आणि संपूर्ण त्याला उभं चिरलं. बस्ट केला, ऑटोमॅटिक बस्ट केला. तो 5 फुटावरती होता, येऊन तो माझ्यावरती येऊन पडला. आणि पडल्याच्या नंतर मी थोडंसं अजून एक करवट बदलली आणि एक कुशी बदलल्याच्या नंतर हत्यार घेतलं आणि एक गोळी त्याच्या डोक्यावर

0: ती मारली आणि त्याचा मस्त कुडवून टाकला आणि मग मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं सर मला गोळी लागली साथीसाथ माझ्या साथीला पण गोळी लागली. ताबडतोब त्यांनी तिथून हेलिकॉप्टर पाठवलं. हेलिकॉप्टर आलं आणि हेलिकॉप्टरवरती आतंकवाद्यांनी फायर केलं पण त्या फायरमध्ये हेलिकॉप्टर खाली उतरला नाही आणि त्याच्यामध्ये मला मग उतरला न्यायामुळे त्याच्यामुळे काय लागं त्यांनी सांगितलं की सकाळपर्यंत ह्यानं वाचवून ठेवा कारण मौसम खराब होतोय आणि अशामध्ये आपण काहीच करू शकत नाही
1: आणि अंधारात नीट दिसतही नाही.
0: आणि नाही अंधार नव्हता ही सकाळची गोष्ट होती. हा पावसाळ्यामुळे मौसम खराब झाल्यामुळे थोडस वातावरण एकदम पॅक झालं होतं आणि अशामध्ये माझा साथी मला म्हणतायत सर तुमच्यावरती पुन्हा फायर येण्याची शक्यता आहे तुम्हाला. त्यांनी मला सेफ जागेवरती घेऊन गेले. सेफ जागेवरती घेऊन गेले त्यांनी तिकडचे दोन दांडे कापले आणि प्रत्येक कमांडो जवळ ना मॉर्फिनचं इंजेक्शन असतं. त्यांनी सर्वांनी एक एक मॉर्फिनचं इंजेक्शन घेतलं आणि मला येऊन माझ्या साथीने मला मॉर्फिनचं इंजेक्शन दिलं त्याच्यामुळे ती वेदना थोड्याशा कमी झाल्या. पण ज्या पोटातल्या आतड्या होत्या त्या बाहेर कारण होल एवढासा पडतो पण ती ज्या वेळेला आपण श्वास घेतोय तसं तसं त्या आतड्या बाहेर पडायला लागल्या कारण ते डॅमेज झाले होते आतमध्ये संपूर्ण ब्लड आणि ती घाण बाहेर पडायला सुरुवात झाली. माझ्या साथीने मला एका नाल्यामध्ये घेऊन गेले दोन तिकडचे दंडे कापले त्यांनी माझा राईट पैर जे पाय आहे त्याला स्प्लिंट केलं सरळ केलं राहिला लेफ्ट पाय. डाव्या पायाला फक्त हड्डी राहिली म्हणजे त्याचा फक्त मांस राहिला होता हड्डी सर्व निघून गेली होती. तर मी माझ्या साथीने म्हणतो की ह्याला काप म्हणजे कमसे कम मला रक्त तरी त्याचा बंद करता येईल रक्तस्राव बंद होईल. तर माझा साथी म्हणतोय सॉरी सर ये मैं नहीं कर सकता. आणि मग मी माझी कुकरी कमरेची काढतो आणि माझा पाय मी माझ्या स्वतःच्या हाताने गुडघ्यापासून वेगळा करून टाकतो आणि मग माझ्या साथीनं म्हणतो की तू ह्याला फर्स्ट एड कर. मग तू त्याला फर्स्ट एड कर तू त्याला बांधतो रक्त थोडस म्हणजे रक्तस्राव कमी होऊन जातं पण काय असतं माहिती एकदा गोळी लागली ना की तू पाय त्या जागेचे संपूर्ण सडायला सुरुवात होते. पॉइजन भरपूर असतं पॉइजन त्या गोळ्यांमध्ये बारूद आहे ती आणि जसं जसं श्वास घेतोय तसं तशी ती आतली जे गोळ्या ज्या आहेत पोटातल्या त्या वरती चालायला सुरुवात होते आणि अशामध्ये मग ग्लानी यायला सुरुवात होते. थोड्या वेळाने कानातून नाकातून सर्व रक्त यायला सुरुवात होते आणि संपूर्ण रात्र ती मला त्या जंगलामध्ये काढावी लागते कारण हेलिकॉप्टर तिथे पोहोचून देत नाही. हेलिकॉप्टरवरती आतंकवादी फायर करतात आणि मग तो हेलिकॉप्टर तिकडून निघून जातो आणि संपूर्ण रात्र त्या जंगलामध्ये आम्हाला ती काढावी लागते आणि ती रात्र होती वटपौर्णिमेची रात्र 20 जून 2005.
1: बापरे एवढा सर थरारक अनुभव आहे हा खरं तर सगळा म्हणजे खरंच जे ऐकत आहेत म्हणजे माझ्यासुद्धा अंगावर काटा आला आणि जेवढे कोण ऐकत असतील त्यांच्यासुद्धा अंगावर शहारे आले असतील. पण तुम्ही किती सहजपणे ही गोष्ट सांगता म्हणजे सुरुवातीला तुम्ही म्हणालात की 11 गोळ्या लागल्या म्हणजे ती बंदूक बघूनच थरका उडतो आणि 11 गोळ्या तुम्ही झेलल्या. बापरे खरंच खूप अतुलनीय कामगिरी आणि तुम्हाला त्या कामगिरीसाठी मला वाटतं राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य चक्रानं सन्मानित करण्यात आलं. आणि तेव्हा मनात नेमक्या काय भावना होत्या जेव्हा तुम्ही ते राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य चक्र स्वीकारलं?
0: सर म्हणतात ना की असं आमचं भाग्य म्हणजे ह्या पिढीचं भाग्य ज्या पिढीने म्हणजे 70 नंतरची जी जन्माला आलेली जी पिढी जी आहे त्यांनी दोन असे राष्ट्रपती बघितलेत दोन असे मोठे असे कार्यक्रम म्हणजे देशावरती ज्यांनी चांगल्या प्रकारे शासन केलं असे शासक म्हणजे APJ अब्दुल कलाम आणि दुसरं म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. आपलं भाग्य की आपल्याला दोन अशा राज्यकर्त्यांबरोबर आपल्याला राहायला मिळालं.
1: खरं खरं अख्ख्या देशाचं भाग्य.
0: हा आणि म्हणजे मी आपल्याला मला मी सौभाग्यवान समजतो की महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब आम्हाला शौर्य चक्राने सन्मानित करतात आणि तो दिवस होता 26 जानेवारी 2006 आणि त्या दिवशी ज्या वेळेला अलंकार सोहळा होतो आणि छातीवरती मेडल लावलं जातं शौर्य चक्राने सन्मानित केलं जातं आणि सन्मान केल्याच्या नंतर बघा मान सन्मान जसं तुम्ही जसं कार्य करता त्या पद्धतीने प्रत्येकाला ज्याचा मान सन्मान आहे तसं भेटत असतो. पण असं तुम्ही जसं विचारलं की तुम्हाला काय वाटत होतं मला ज्या वेळेला माझ्या छातीवरती शौर्य चक्र मी परिधान केलं किंवा मला दिलं गेलं त्यावेळेला मनामध्ये एक फक्त इच्छा होती की माझा ईश्वर माझा विठ्ठल माझ्यावरती कधीच नाराज होऊ शकत नाही आणि त्या रूपाने APJ अब्दुल कलाम साहेब माझ्याजवळ होते आणि तो माझा विठ्ठल मला काहीतरी देतोय आणि मला म्हणतोय माग ईश्वर

0: माझ्याजवळ तुला काय मागायचं आहे ते माग. आणि ती इच्छा पूर्ण झाली ईश्वराने माझी. ती म्हणजे इच्छाच काय, पण जी कधी ह्याच्या पुढे ईश्वराने अशा कुठल्याही गोष्टी माझ्यासाठी जर ठेवल्या असतील तर सर्वात पहिला नमन करते मी त्या महामहिम राष्ट्रपतींना की त्यांनी मला अलंकृत केलं.
1: खरं सर, आपण पुढे बोलणार आहोत, आता व्यावसायिक विश्रांतीसाठी थांबूया.
2: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान, BSNL देश के साथ, देश की तरक्की के साथ.

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी.
1: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, पण आज आहेत

0: जे रक्षण करायचं जो कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडा, कारण तुमच्यामुळे देशाचं पुढचं भवितव्य कसं वाढेल हे आपण प्रत्येक मुलांनी विचार करायला पाहिजे त्या गोष्टीचं, की मला आपल्या देशासाठी काय करता येईल, देश आपल्यासाठी काय करेल हे काहीच महत्वाचं नाही आहे. मला असं वाटतं ज्या दिवशी आपल्याला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होतं की संपूर्ण देश जो आहे तो आपल्यासाठी काहीतरी देईल ह्याची कधी तुम्ही विचार करू नका, पण आपल्याला देशासाठी काय करता येईल हे आपण काहीतरी त्याच्याबद्दल विचार करूया. आपल्याला ज्या वेळेला संविधान मिळालं आणि संविधानाचे शिल्पकार आंबेडकर साहेब यांनी ज्या वेळेला आपल्याला जो अधिकार दिला तो अधिकार मला वाटतं जगामध्ये कुठेहीच कुठल्याच नागरिकाला नाहीये, आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्याचं आपण पूजन करतो, ज्या संविधानाचं आपण पूजन करतो, अशा त्याच्यासाठी आपल्या या सर्व जेवढी ही नवीन पिढी आहे, जवान आहेत, जे देशाच्या संरक्षणासाठी जात असतील आणि येत असतील, तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त 10वी 12वीचं ते शिक्षण आहे ते तुमचं तुम्ही पूर्ण करा, आणि बाकीचं पुढचं शिक्षण जे आहे भारतीय सेना, भारतीय सशस्त्र सेना, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तुमच्याकडून ती संपूर्ण करून घेते. आणि एवढंच राहिलं होतं की अग्निवीरमध्ये जायचं की न जायचं, आता त्या अग्निवीरची पण सर्व परिस्थिती बदललेली आहे. पहिलं आपल्याला होतं की 25% अग्निवीर फक्त तिथे ठेवण्यात येणार होते परमानंट करण्यासाठी, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. 75% जे अग्निवीर आहेत ते परमानंट होणार आहेत, आणि 25% जे आहेत ते बाहेर येतील, आणि ते आल्याच्या नंतर त्याची जबाबदारी सुद्धा तुमची आपल्या गव्हर्नमेंटची राहणार आहे की त्यांना कुठेतरी रिसेटलमेंट करण्यासाठी. तर प्रत्येक मी या जवानांना सांगू इच्छितो की आपण प्रयत्न करा की भारतीय सेनेमध्ये येण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये आपलं एकट्याचंच नाही तर आपल्या दोन्ही तिन्ही पिढ्यांचं त्याच्यामध्ये भलं होतंय. एक तर आपल्याला देशसेवा आपली व्यवस्थित आपल्याकडे होऊ शकते, आपल्याला डिसिप्लिन चांगलं शिकू शकतो, आणि आपण देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो.
1: सर, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधता आला आणि ही आमच्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. तुमचं देशाप्रती असलेलं प्रेम, निष्ठा यांचं कौतुक आहे, आणि तुमचे जितके आभार मानावे ते खरंच कमी आहे. आणि सलाम तुमच्या देशसेवेला. जय हिंद सर.
0: जय हिंद सर. जाता जाता फक्त एक इच्छा प्रकट करतो.
1: नक्की.
0: हे प्रभू ऐसावर दे मोहे, विजय मिले या वीरगती. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, आता वेळ झाली युवा तरंग या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. गाणं ऐकू आणि गाण्यानंतर रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा आणि ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

रसिको, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 100.1 MHz मुंबई आकाशवाणीची एफ एम गोल्ड वाहिनी आणि रंजक सफर या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. आपण युवा तरंग या कार्यक्रमात शौर्यचक्र प्राप्त निवृत्त कमांडो मधुसूदन सुर्वे यांची मुलाखत घेतली आणि ते स्टुडिओत उपस्थित होते. लाईव्ह संवाद साधला रसिक श्रोत्यांशी आणि मला काही दूरध्वनी सुद्धा आलेले आहेत आणि त्यांना अर्थातच मुलाखत आवडली आणि तुम्हालाही मुलाखत कशी वाटली ते मला नक्की दूरध्वनीद्वारे सांगा. तर आज भारतासाठी खरंच अभिमानाचा दिवस आहे. मात्र आज हा अभिमानाचा दिवस आणण्यासाठी अनेकांची मेहनत आणि त्याग आहे. इस्रोची स्थापना आजच्या दिवशीच झाली 1962 मध्ये. त्यावेळी भारताच्या अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाला भारतीय अंतराळ संशोधन समिती असं म्हटलं जायचं आणि डॉक्टर विक्रम साराभाई हे त्या समितीचे प्रमुख होते. आजच्या कार्यक्रमात याच भारतीय अंतराळ संशोधन समिती म्हणजेच इस्रोबद्दल आपण बोलणार आहोत.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.

0: नमस्कार, मी महेश कोठारे. मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे. रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आज आपण इस्रोबद्दल बोलत आहोत आणि त्यावेळी ना डॉक्टर विक्रम साराभाईंकडे मोजक्या शास्त्रज्ञांची टीम होती. फारसं आर्थिक पाठबळ देखील नव्हतं आणि भारतीय अंतराळ संशोधन समितीच्या स्थापनेच्या एका वर्षानंतर भारतानं पहिलं रॉकेट प्रक्षेपित केलं. त्याचे भाग सायकलवर लोड करून प्रक्षेपण केंद्रापर्यंत पोहोचवले गेले आणि ते चित्र ऐतिहासिक होतं. 5 दशकांनंतर आपण चंद्र मंगळ मोहिमा आखल्या आणि इस्रोची ही यशोगाथा ही भारताच्या अंतराळ संशोधनाच्या प्रगतीची गोष्ट आहे. डॉक्टर विक्रम साराभाई यांनी 1962 इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची स्थापना केली आणि डॉक्टर साराभाई यांच्या नेतृत्वाखाली तिरुवनंतपुरम इथं थुंबा इक्वेटोरीला रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची स्थापना झाली. एका वर्षानंतर 1963 भारतानं अंतराळात पहिल्या रॉकेटचं प्रक्षेपण केलं होतं आणि वातावरणातल्या हवेचा अभ्यास करण्यासाठी साऊंडिंग रॉकेटला थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आलं आणि सध्या हे केंद्र विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणून ओळखलं जातं.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

एका स्थानिक चर्चकडून जमीन घेण्यात आली होती. त्याशिवाय स्थानिक ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलं आणि रॉकेटच्या सुट्या भागांना सायकलवरून लॉन्चिंग पॅडवर नेण्यात आलं होतं. 21 नोव्हेंबर 1963 रोजी डॉक्टर होमी भाभा यांच्या उपस्थितीमध्ये रॉकेट लॉन्च करण्यात आलं. आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह 19 एप्रिल 1975 रोजी प्रक्षेपित करण्यात आला. Cosmos 3M लॉन्च व्हेकलमधून हा भारताचा पहिला उपग्रह लॉन्च करण्यात आला. आर्यभट्ट हे भारताचे खगोल अभ्यासक होते आणि हा उपग्रह इस्रोनं तयार केला होता आणि सोव्हिएत महासंघानं लॉन्च केला होता. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल 3 हा भारताचा पहिला एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल होता. हा 40 किलोच्या श्रेणीतील पेलोडला लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवायला सक्षम होता आणि 18 जुलै 1980 SLV-3 ने रोहिणी उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केलं. अशा प्रकारे भारत हा अंतराळ संशोधन प्रगत असलेल्या देशांच्या रांगेतला 6वा देश ठरला. रोहिणी ही इस्रोद्वारे लॉन्च करण्यात आलेली उपग्रहांची एक मालिका होती. यामध्ये 4 सॅटेलाइटचा समावेश होता. त्यातल्या 3 उपग्रहांनी यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला. पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजेच PSLV हा भारताच्या 3रा पिढीतील लॉन्च व्हेकल आहे आणि 1994 याला लॉन्च करण्यात आलं. त्यानंतर जून 2017 सलग 39 यशस्वी मोहिमा PSLV-च्या मदतीनं करण्यात आल्या. इस्रोसाठी हा विश्वासू लॉन्च व्हेकल आहे आणि 2008 पार पडलेली Chandrayaan-1 मोहीम आणि 2013 मंगळ ऑर्बिटर स्पेसक्राफ्टला यशस्वीपणे लॉन्च केलं.

0: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई। राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ।
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो हो, नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
4: नमस्कार, मी महेश कोठारे। मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
5: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू। रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। इस्रोचं आणखी एक महत्वाचं संशोधन म्हणजे जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल GSLV। GSLV मध्ये ना PSLV पेक्षा जास्त वजनदार पेलोड्स वाहून नेण्याची क्षमता आहे। चांद्रयान 1 ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती आणि ते ऑक्टोबर 2008 लॉन्च करण्यात आलं। त्यानं चंद्राभोवती 3,400 अधिक फेऱ्या मारल्या। 29 ऑगस्ट 2009 रोजी अंतराळ यानाशी संपर्क तुटल्यानंतर ही मोहीम संपली असल्याचं जाहीर करण्यात आलं। पहिला प्रश्न विचारतो, लक्ष देऊ नाही का? भारतीय अंतराळ संशोधन समितीच्या स्थापनेवेळी त्याचे प्रमुख कोण होते? त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे। दूरध्वनी क्रमांक आहेत

रसिक, मंगळयान मोहीम ही कोणत्याही ग्रहावर अंतराळ यान पाठवणारी भारताची पहिली मोहीम होती. रॉसकॉस्मॉस, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीनंतर मंगळाच्या कक्षेत पोहोचणारी इस्रो ही जगातली चौथी अंतराळ संस्था बनली आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला. मंगळयान 5 नोव्हेंबर 2013 रोजी प्रक्षेपित करण्यात आलं. पहिला प्रश्न विचारलाय, भारतीय अंतराळ संशोधन समितीच्या स्थापनेवेळी त्यांचे प्रमुख कोण होते, त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचंय. दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 44 34 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्सवर FM गोल्ड। मस्त मनमोकळ्या गप्पा आणि मराठी गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माझी आवडती

0: FM गोल्ड वाहिनी।
1: रसिको रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। पहिला प्रश्न विचारला होता की भारतीय अंतराळ संशोधन समितीच्या स्थापनेवेळी त्याचे प्रमुख कोण होते। उत्तर आहे डॉक्टर विक्रम साराभाई। आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो। नीलम राणे, दीपा बालकर, शिवाजी नांगराळे, संजय गांधी, मंगला लोलम, विकास चिरनेरकर, प्रमोद राऊत, सपना खोत, अनिल बनसोड, अरविंद कुलकर्णी, शुभलक्ष्मी मस्तकर आणि आत्माराम खराडे। सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद। लगेच दुसरा प्रश्न विचारतोय। कोणत्याही ग्रहावर अंतराळयान पाठवणारी भारताची पहिली मोहीम कुठली होती, त्या मोहिमेचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे। दूरध्वनी क्रमांक आहेत 022-4515-4134 आणि 4515-4135। चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या।

रसिको, 2019 मध्ये इस्रोने चांद्रयान 2 ही मोहीम लॉन्च केली होती आणि चांद्रयान 2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होतं, मात्र अखेरच्या क्षणी विक्रम लँडरशी संपर्क तुटला आणि चांद्रयान 2 47 दिवसांचा प्रवास शेवटच्या क्षणी अपयशी ठरला। चांद्रयान 2 हे चंद्रावर क्रॅश झालं असलं तरी ते चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं होतं, त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांना हुरूप आला होता आणि म्हणून लगेचच तिसऱ्या चंद्रयान मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली। सॉफ्ट लँडिंग आणि चंद्राच्या जमिनीचा अभ्यास हेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून नव्यानं चंद्रयानाची निर्मिती सुरू झाली। दुसरा प्रश्न विचारलाय, कोणत्याही ग्रहावर अंतराळ यान पाठवणारी भारताची पहिली मोहीम कुठली होती, त्या मोहिमेचं नाव तुम्ही मला सांगायचंय। दूरध्वनी क्रमांक आहे 0225415 4141 आणि 4515415 35। चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या।

रसिकांनो, चांद्रयान दोन मोहिमेच्या अपयशातून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी धडा घेतला, त्यामुळे चांद्रयान तीनचं मॉडेल हे सक्सेस बेस्ड नाही तर फेल्युअर बेस्ड होतं. मागील चंद्रयान हे शेवटच्या काही मिनिटांमध्ये क्रॅश झालं होतं, त्यामुळे लँडिंगच्या या फेजसाठी चांद्रयान तीनमध्ये विशेष काळजी घेण्यात आली. इस्रोचे चांद्रयान तीनचे विक्रम लँडर 23 ऑगस्टला अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि भारतानं नवा इतिहास घडवला होता. दुसरा प्रश्न विचारला होता, कोणत्याही ग्रहावर अंतराळयान पाठवणारी भारताची पहिली मोहीम कुठली होती? उत्तर आहे अर्थातच मंगळयान मोहीम. ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो, नीलम राणे, दीपा पालकर, संजय गांधी, सपना खोत, सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि ऐकत राहा FM गोल्ड.

रसिकहो, चंद्रयान 3 यशानंतर इस्रो आता सूर्याचा अभ्यास करणार आहे आणि यासाठी इस्रो अंतराळ सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका खास मोहिमेला सुरुवात करणार आहे. या मोहिमेअंतर्गत आदित्य L1 हे यान अवकाशात पाठवण्यात येणार असून ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचं कामही प्रगतीपथावर आहे. तर पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. मी गोपी भोसले आत्तापुरती तुमची रजा घेतो. आज दुपारी 2:30 ते 5 वाजता FM रेनबोवर वनश्री तुमच्यासाठी बहार दार कार्यक्रम घेऊन येणार आहे. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड आणि FM रेनबो वाहिनी.

0: उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन। गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह। देशोदेशीहून भारताला शुभेच्छा। इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार, 3 जखमी। आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू। देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात साजरा होत आहे। नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला। गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषा ओलांडून वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण सामुग्री उत्पादनात 64% वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5% वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7% तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21% आणि मोबाईल फोन उत्पादनात 33% वाढ झाल्याचं म्हणाले। प्रशासनात सुटसुटीतपणा, निरुपयोगी किंवा कालबाह्य कायदे रद्द करणं ही नागरिक केंद्री सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत। वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं। प्रधानमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला। 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या मार्गावर देशाने अनेक आव्हानं यशस्वीपणे पेलली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं आहे। कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला। इंधन तेलासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे आता समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे। सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करायला सरकारनं प्राधान्य दिलं आहे असंही ते म्हणाले। देशात उद्योग व्यापाराला चालना देण्यासाठी 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली। कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
1: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं। आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे। और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा।
0: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली। सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील, यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा करोडो रुपये खर्च वाचेल असं ते म्हणाले। आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागांमध्ये आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा दिमाखाने फडकत असल्याचं ते म्हणाले। कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं। देशातल्या पूरग्रस्त भागातल्या नागरिकांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आणि पूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा त्यांना दिला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेनादलांचे प्रमुख तसंच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य योद्ध्यांना तसंच देशाच्या सीमा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र सेना दलांना आज देश वंदन करत आहे, असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशोदेशीचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचा लोकशाही प्रवास, सांस्कृतिक वारसा तसंच प्रादेशिक आणि जागतिक सहकार्याबाबत विस्तारत असलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आहे. भारत आणि अमेरिकेचे बंध दृढ होत असल्याचं अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे, तर दोन्ही देशात कौशल्य, डिजिटलीकरण, शाश्वतता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सहकार्यात वाढ होत असल्याचं सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांनी म्हटलं आहे. याशिवाय इस्रायल, अर्जेंटिना, श्रीलंका, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, मालदीव या देशांच्या नेत्यांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सर्वत्र 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह मुंबईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच सुरू झाला आहे. मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसा स्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. ते म्हणाले की विकसित भारत होण्याच्या दिशेने देशाच्या प्रवासात महाराष्ट्र महत्वाची भूमिका निभावेल.
3: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो.
2: विधानभवन इथं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन नाहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण करण्यात आलं. पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला. याखेरीज शाळा, महाविद्यालयं, निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षांची कार्यालयं, गृहसंकुलं इत्यादी ठिकाणी मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. विविध दुकानं, मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे.
0: इस्रायलनं आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. लेबनॉन आणि इस्रायलने 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता. या करारानुसार इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्ला अतिरेकी गटाला निष्क्रिय करण्याच्या बदल्यात इस्रायल लेबनॉनमधून माघार घेणार होता. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना आज श्रीलंकेत गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे. भारतानं पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवरच्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने भारताने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 101 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह. देशोदेशीहून भारताला शुभेच्छा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार 3 जखमी. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

यांनी गायलेलं राग कानडा आणि वाचस्पती यांना व्हायोलिनची साथ दिली आहे विश्वनाथ रामस्वामी यांनी आणि मृदंगमची साथ दिली आहे प्रसाद बालन यांनी. तर ऐकूया राजलक्ष्मी बाळासुब्रमण्यम यांनी गायलेला राग कानडा आणि वाचस्पती.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजलक्ष्मी बाळासुब्रमण्यम यांनी गायलेला राग कानडा आणि वाचस्पती ऐकलात. यांना व्हायलिनची साथ दिली होती विश्वनाथ रामस्वामी यांनी आणि मृदंगमची साथ दिली होती प्रसाद बालन यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर